ऐ समावे हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही तिनको सब निवे अनदिन पूज कराही सहजे गुण रवे साचे मन माही पूरे सतगुर शब्द सुनाया।

सबदे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे सुन सखी सहेली, साच सहेली साचे के गुणसारे, सतगुर मेली ता फिर रावी, बिगसी अमृत बाणी, नानक सा तन

ते से जन बाचे जो प्रभ राखे सतगुरु सेव अमृत रस चाखे। चल तो मन राखे अमृत चाखे सतगुरु सेव अमृत शब्द पाखे साचे शब्द मुक्त गर।

पंडित आसिया छछे छायावर्ती सब अंतर तेरा किया परम होआ परम उपाय पुलायन आपे तेरा कर्म होआ तिन गुरु मिलिया जज्जे जान मंगत जन जाचे

गुरमुख आखे गुरमुख बूझे गुरमुख एको जाने रारे रव रहा सब अंतर जेते किए जनता जंत उपाय तंत्र।

आपे सच्चा बख्श लए, फिर होए ना फेरा राम, फिर होए ना फेरा अंत सच निवेड़ा, गुरमुख मिले वड्याई साचे रंग राते, सहजे माते सहजे रहे समाई, सच्चा मन पाया सच